0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: दुपारची ठीक आहे, सारे बारा वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
1: रसिक श्रोत्यांना माझा सुप्रीम नमस्कार। आज मंगळवार असून ऑगस्ट महिन्याची 18 तारीख। करार झाल्याप्रमाणे आज पुनश्च आमची भेट होत आहे एम टू रेडिओ मॉरिशसवरून। तेव्हा आनंदी मनाने या कार्यक्रमात मी तुम्हा सर्व प्रिय श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते या दुपारी। रसिको हो, प्रत्येक शुभ कार्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही बुद्धिदाता श्री गणरायाच्या चरणी वंदन करूया। भक्तिभावाने ऐकूया कार्यक्रमाच्या आरंभी गणरायाची ही सुंदर स्तुती, हे मंगलमय भक्तिगीत। सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर व अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात।

श्रुति ऋषिकुहो भक्ति भावाने ओथंबलेले हे सुंदर भक्तिगीत मनाला शांतता देऊन गेलं यातील मात्र शंकाच नाही. तेव्हा तालांची साथ, स्वरांची मिठास आणि तुमची सुंदर साथ यापेक्षा सुंदर मैफल आणखी काय असू शकणार. तेव्हा कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून चला ऐकूया हे पुढील भावगीत आला आला वारा. सध्या वातावरण गुदमरलेले आहे, तर याच वातावरणाला अनुसरून सादर करीत आहोत हे पुढील गीत.

रसिक हो चला सुरांचा साथी ने हा मंगलवार आणखी प्रसन्न करूया वळूया पुढच्या गीताकडे तर चला ऐकूया विक्रम गोखले नीना कुलकर्णी व समूहाच्या आवाजातलं हे पुढील भावगीत असा हात

रसिक श्रोत्यानो, जीवाच रान प्रेमाच दान या गीतामध्ये प्रत्येक सुरात आपली भावना प्रेमाची हळूवार चाहूल आहे. प्रेमाची भावना जेव्हा सुरांमध्ये उमळते तेव्हा गीत फक्त ऐकायचं नसतं, ती मनापासून अनुभवायचं असतं. तर चला जीवाचे रान प्रेमाचे दान या गाण्याचा आस्वाद घेऊ या क्षणी विजय भाते व हर्षवर्धन वावरे यांच्या सुमधुर आवाजात.

रसिकहो, या मधुर गाण्याचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात अशी आशा आहे. तेव्हा चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम दादा कोंडग्यांच्या या युगळ गाण्यामध्ये. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, अनुपमा देशपांडे व जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात ऐकूया दादा कोंडग्यांचे हे लोकप्रिय युगळ गीत.

श्रीकांत नारायण व साथी कलाकारांच्या आवाजातल्या या मधुर कोळी गाण्यानंतर संगीत प्रेमी श्रोत्यांनो कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही वाजवित आहोत बेधुंद झाले मला पंख आले. वैशाली सामंत अवधूत गुप्ते व सहगायकांच्या आवाजातल्या ह्याच गाण्यासह सादर करण्यात आलेला आज आपला हा स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे या गाण्यांचा लाभ तुम्ही अवश्य घेतलात. याच मैफिलीत पुनश्च आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. याच मधुर भावनेने मी तुमची रजा घेते. शुभ दिन.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोत्यांनो, श्री सोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा नेहमीप्रमाणे एका गणेश गीताने कार्यक्रमाची पटकन सुरुवात करूया।

श्रोतनो पुढच्या गाणे ऐकण्याआधीच विचाराचे दोन ओळे फक्त तुमच्यासाठी. काळ कोणासाठी थांबत नाही म्हणून प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तेव्हा श्रोतनो या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, यक्षिणी पुढच्या गाण्याद्वारे जाऊया अथोणींच्या गावात. ऐकूया उंबरधा या मूवीतून घेतलेलं गाणं लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घेऊया.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढचे भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.